0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागत। तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात

सर एक ते दोन वाजता पर्यंत रसिक हो नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या. कार्यक्रमाचा शेवट पर्यंत म्हणजे दोन वाजता पर्यंत. तर सुरुवात करूया आजचा आपला 30 मिनिटांचा संगीतमय कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने.

रसिक व प्रतिम सुरुवात झालं आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रमाचा. या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रमात चालूच ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी. तर ऐकूया आईचं देवलावर इन द व्हॉइस ऑफ उत्कर्ष कोहली.

तर सिकोका शंका नाही का पण्या तिस्मी त्यांच्या संगीतमय कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. रिस्ती कनेक्टेड 2 वाजतापर्यंत.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस।
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर। रजनी गंधा
2: नमस्कार श्रोत्यांनो, श्री सोबत आपण आहात त्या रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो, या क्षणी नेहमीप्रमाणे एका भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात करूया, याचा आस्वाद घ्या।

श्रोतनो, उद्या एक अत्यंत खास विशेष दिवस आहे. उद्या रक्षाबंधन आहे, तेव्हा पुढचं गाणं सर्व भाऊ आणि बहिणींसाठी वाजत आहोत, याचा आस्वाद घ्या. कधी

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.